गंधारी सी हुती उचारी, तनासरी ये पाचो गाई, माल राग कौशक संगलाई, मारू मस्त अंग मेवारा, प्रबल चंड कौशक उबारा, खाओ खटाओ पौरा नद गाए, अष्ट माल

तू आद पुरख अपरंपर करता जी, तुझ जेवड अवर ना कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू निहचल करता सोई, तुद आपे भावै सोई वरतै जी, तू आपे कर है सो होई, तुद आपे श्रेष्ठ सब उपाई जी, तुद आपे सिरज सब गोई, जन नानक गुण गावै करते के जी, जो सब सह का जानोई, आसा महला चौथा, तू करता सच।